पाय कह नानक हर प्यारा जियो गुफा अंदर रख कै वाजा पवन वजाया यो साचा सोहेला साचा कर गावो गावो ता सोहेला कर साचा जिथे सदा सत्य आवे सचो त्यावे जात पावे गुरमुख जना बुझावे एह सच सबना का खसम है जिस बख्शे सो जन पावे कह नानक सच सोहेला सचा कर गावे आनंद सुनो वड़ भागी हो।